तुमच्या ताका दरबारा तुमच्या ताका दरबारा अंत नहीं किछ पारा कोट कोट कोट लख दावे।